0: एहारा निहार, एहारा मिहार।
1: राजेंद्र ना
2: mehar gadmi wani inu kadi satar minute nga fa itru baveri kama ka da kala na assalamu alaikum malaka
3: alaikum salam
2: ko ba ki ne hal
3: ha da ma is bana goleni
2: e bana goleni ko ba ti sa ba musun ki ne wani
3: atta ni to ti ma de do huru wan ma kare vera avi da
2: avi
3: ai ke
2: o ije
3: ije ve ije avi ro gade kon na sar kan no vistar kan da
2: ऐहा बड़ा का विस्तार आएगा कमेंट नहीं तो ती सर हद तक शंग आती है
3: ना
2: वो ऐसे कुरी तो ये वन विदा
3: गुगरा
2: वाले कमेंट में ओह हाँ हाँ हाँ को बाकी कॉल नहीं थी ड्यूटी गए ड्यूटी गए आ
3: किहारे
2: कुनी में ड्यूटी है ती नहीं नहीं
3: कॉफी
2: बॉय के ड्यूटी या दें ब्रेक ली बुनी मा लंचो
3: आ दें इतना इतना उन्ना नहीं दे
2: अते इधर में तुम ब्रेकफास्ट ऐ कैटी नो
3: हाँ दे दे तेरे तेरे इन्ना ने
2: हाँ दे तेरे ती दें आप तो क्यों मैं क्या बोलूँगी नो
3: आ है ना बने
2: अस्ता ती कौन किन कमुदान को ते
4: प्रोटीन कोंका में दमिया तो मैं थिंगड़ी बैवं दें ड्यूटी ऐ मैं ये के फाहो ऐ बेहतर है विफा हाँ सका मैं
3: को बाहुं ले नॉन नॉन नॉन
4: नीडू मार नीडू मोती सुपु हाँ ना तो मैं हाँ आरुम फैशन के तेरे नीडू मंगे इंतजारों का तो ऐ वागु तो कोड़ के इंतजारों का वारन नीडा कुछ
3: जत्ती
4: ना ना इ मेहारो दुआ लो निदा फंड करेगा ना उसने निदा हमारे बारे
3: करेगा ना तो उतने तांकोले लास्ट एक दुआ लो निदा किया तो
2: तांकोले लाह की किया रे
3: निके कड़क नहीं ये के दे जा
2: तांकोले कपड़े लाए ना ते दे
4: मेहारो मैं एक हम ये मी हूँ ना बल्ला हमारा अंगर गीना मी हूँ निदा नहीं तीवा तीहा हिसाब का हिंगी
2: बने नीदम माने तो
4: एकार बार जाम वैर
3: नीदे नीचे दे वाने
2: हैं ना ऐहनु वाने तिबुनी गया गोस्सा नीदानी है ऐतदो नुनीदा हुरे बला मेरे आले नुनीदा हुर मेरे दो गोस्सा नुनीदा बला
3: आने रे गोस नुन इजे इजे का नुनीदा तो
2: हाँ
3: इजे नुनीदा रे गोस नीदोंगेर देगड़ बैग
4: ऐ आमुकों एगड़ियन निदा थी ऐ मैं हर देख जहर देगड़ बैग आमुकों निदा मैं खम एगड़ियन निदेनी
2: देन जे है नी रूटीन बदल कुड़ा मस्से के
4: कुड़ा मस्से के ते कोलन जे ऐ
3: ऐसा रोड़ा महाय जस्वे भय आते
4: सेना आ आते वेस हाथ दो है बच्चे कम
2: अन्ने रोड़ा महामे ती जस्वे नोटाने करने
3: आ
2: ऐ हूँ रे ने हमा खोबाई कल मस्से है दिए इन
3: तमस
2: दिबुन वन हो भी था
3: नहीं देंग आहार में ना करने लगी हूँ वाला नहीं फारा
2: आह हाँ दें फारा का ट्राई कर लानी तो
3: आह ऐसे तो आने भी होता कि एक ही दिन दिमाग लग है रूट बाते तो पूरा में मकाने करना नहीं था इससे
2: आह ती
3: उन्हें कमाको समाधें
2: ऐना करने दे बुनी तो
3: आह
2: हाँ हाँ
3: तो पूरी ये कहाँ पूरा लगेंगे
2: आह रंगड़ ती वरुईया मुन रंगड़े देंग किन है दी मस्त फिहली
3: ಎಹಮ
4: ರಂಗಳೇನು ಟುಕುರಿ ಫುರಿ ಜವಿ ಅದು ತಿವರು ಗೋಹೆನ್ ನೂನೆ ಎಹಮ ಹಿಂಗಾಬಲ ಕೊಂದವೇ ಕೇಮಿ ಹಿಕ್ಕಿ ಹಿನ ವಿಯೆ ಬಿಲ್ಲೂರಿ ಕೊಳಮಿಯುಳ್ಳೆನಿ ನುಫೆನುನೆ
3: ಅಲ್ಲ ಅವರ ಬೇಗ ಇವೇ
4: ಅಲ್ಲ ಬಿಲ್ಲೂರಿ ಆಲ್ಬಮ್ಗೆ ಲವೇ ತೀದೋ ಫಹರುಗ ಇವಿ ಫೋಯ್ದಾಣೆ ಕಮಕು ಮಿ ಫಹರು ಅಹರ್ ಮೆನ್ನಕ ಮಿ ಸಿಸ್ಟಮ್ ಕು ನುಫೆನು
3: ಕಿಂಗೆ
4: ಆ ಕೆವಿ ಫೈಯೋತಿ ಎಹಿ ಮಹಿಂಗಾ ಅಂದೆ ಮಿ ಫಹರ್ ಲವೆ ಬಿಂದೂರಿ ಹೇ ಎಹೆಂ ಕಿಯಾ ಲವೆ ಗೆ ಬೈ ಏಯೆ ನು ಜೂನ ಆಗೆ ಲವೆ ಆ ಏಯೆ ಲವೆ ಆ ಆ ಮಿಯತಿ ಹೋದಿ ಫ
3: ಬುನೆ ಹೇಯೋ ಕೋ ಹಾ ತೇ ಗೆ ಆಗೆ ನೆ ಚಾ ಒಳೆ
4: ಕಿರಿಯಾ ಸಲಾಮೆ ವಿದೋ ಎ ಮಹಾಸ ಕೊಲ್ಲ ವಹ ವಗುತೆನ್ ನೆ
3: ಹಾಸ ಕೊಲ್ಲಾಣೆ ದೆನ್ ಅಡು ಹಂತಿವಿ ಕುದಿನ್ನ
4: ಅಡು ಹಂತಿವಿ ಕುದಿನ್ನ
3: ಸಮಾಯ ಕಿಯಾ ಆಸ್ತಾನೆ ಕೋಳೆ
4: ಮಲಕಾಗೆ ಲವೇ ದಿಮ್ಗೆ ಕುರಿಂಗ್ ಮೇದ್ಗೆ ಮೂಸುಮ ಬಲಾಲಾಣ ಮೂಸುಮ ಬಲಾಲಾಯ ರಾಜ್ಯಗೆ ಕಿಸಾಬ ವಿಸಾರ ಕುರುಮಾಯ್ಕು ಗುಗುರಾಣೆ ದೆಂಗ್ ಹುಳಂಗು ದೆಕು ನಾ ಹುಳಂಗು ಉತ್ತುರುಗೆ ಅತಳ್ತಕ ಗಡೆಕ್ ಫಸ್ ಮೇಲ ಫಣರ್ ಮೇಲ ಅದಮೆದ್ಗೆ ಬಾರು ಮಿನುಗ ಅದೇ ಹಿಸಾಬ್ ತಕ ಗಡೆಕು ದಿಹ ಮೇಲ ವಿಹಿ ಮೇಲ ಅದಮೆದ್ಗೆ ಬಾರು ಮಿನುಗ ವ್ಯಾಜೇನೆ ವಿದಾಗನುಗ ಗಡೆಕು ಗ್ಯಾಗನುಗ ಸಾಳಿಸ್ ಮೇಲು ಬಾರು ಮಿನ ವ್ಯಾಗದವು ಎಕಶಿಗೆಂವೆ ಕಣ್ತಕ ಬದಲಾಯಿರುಗ ಉತ್ತುರುಗೆ ಕಂಡುತಂಗ್ ಆದಾಗ ವರಕ ಮಡುವಾಣೆ ಹೆಂಗ್ ಹಿಸಾಬ್ ತಗ ಕಂಡುತಂಗ್ ಆದಾಗ ವರಕ ಗದೇಫ ವಿದಾಗನುಗ ಗದವಾಣೆ ರಾಳ್ ಗೋಸ್ಮಿ ಹುಣ್ಣಾಣಿ ದೆಫೂಟ ಫಸ್ಟ್ ಫೂಟ್ ಆದಮೇದ ಉತ್ತುರುಗೆ ಅತೊಳ್ತಕ ದೆಂಗ್ ಹತ್ತರ ಫೂಟ ಹ್ಯಾಫ್ ಫೂಟ್ ಆದಮೇದೋ ಈ ಮೆದುರಾಜ್ ತೆರೆಯ ದೆಕುನ್ಗೆ ಅತೊಳ್ತಕ ಮೀ ಮಿಯದುಗೆ ಹವಿರು ಹೈಜು ಮಾ ಹಮೆ ಮೂಸ್ಮ ಭಯ ಕೌಮಿ ಇದಾರೆ ಮೂಸು ಕುರಿಯಲ್ಲ ಫಾಕುರ ಕೊಯ್

0: දිවෙහි FM දිවෙහි නායකු නුවදිහ එක මෙගහර්ට්ස්
1: රක්ෂුෂ්ගා දිරුල්මකී හින්නම් ජයකමයි ताजा वया मिनिमंकं युसास कुरुवादे तने ए नमस मितंतनुगा इंसानी वसीलत तरगीए फाने तुमु माले बदलवा मी हुं क्यादत मियन्नने दुआ हे दुआ का इतुरु अमु माले गे तोज्जे हुं कुड़ कुरुमा अति गौमग मुस्तकबल उचारा कुरुमा रफुष गे तरगीए मसेके कुरुबा

0: स्पोर्ट्स बीट, स्पोर्ट्स बीट।
1: अली रमीज के लवतों के तेरे ही क्या मरीति लवें इविगे मिदियाई नो देख के मेघहर्ष दिवे ये फेमो मिगड़ी का कुरिया मिगेंदनी स्पोर्ट्स बीट मिसिल सिला के शो था मिगेनिस्तेनी को में होम तो है के मेंतुरो दे जहायरो मैं तो के शो के मेहमान के गोतगा मी बैबर वनी गाँव मी फुटबॉल टीम के कुलुं तेरिया सीउना देंग आई लागवेस हम कुरिम विस वहां कॉफी कुलीवर के फोरी वरक कदकमा दे मियो बायकी द रियल टॉक जोन मीबे दे मीबे की वर बडा मी कुलुन तेरिना मी मैसेज नोनिया आई लागे गैतिमा के मी हेगे फरातुं हम मैसेज इविगे दाने बाय कोबा अडु हालन तैयार ता
2: द रियल टॉक जोन
3: Then ni dia tereng ikalah injury lagiing malu kalah kan hari tu nukule. Eka macam sama ane. Academy aku join kogin sama dasar dem with dia. Eh memu siwa bunane asu orang proud weye siwa deh tereng. Walau zaman kunci ke, sama orang baca walau zaman kunci ni sama. Kulo sekian ni ekala, kulo terus kerjain ekala. Barang ektio komulai ni tu, barang ektio an hama. Jadi rezam sama barang ektio an tu, mana hama huria masih kat terus kurang loket koma kasih mana barang. Kan tak tak kurang benua kunci ni. Apa tu koma kami kurang benua an? Mungkin kami hunti kerana yang hunda ke benua. Koma sama kurang tu lah hunda sendiri. Eh ingusta pertama join kuri hewani. School grade 9 पढ़ने गए ही वाली 9 होने आए थे हाँ इस आप पढ़ने गए थे तो फिर school तो है मस्त profession से फिर हम बोलते हैं बाउमी के वहाँ join कोम के नन्हे मुझे हाथ धोले मुझे मैंने बना है 2018 के पढ़ने गए बाउमी के वहाँ join करे तो फिर वाली जगी ना नो ये school मुझे तो दे मारा phone enjoy रे तो रे मुझे operation call तो दे phone मार कर ला मैं पानी का मैं phone join करी है Tapi kami niha kalau deh, nama M ramal kunci, okey juga tu kokel nama. Uriha kami kalau sama orang harus keluar nama. Is the best. Abah tu siapa tu punya ke? Siapa tu lelaki yang kami independen yang orang beri nama kunci, nama mami lelaki yang orang beri nama kurang beri nama kami kurang ni nama. Ramu sikit kurang nama. Ramu sikit kurang nama. Nama abah tu siapa tu punya ke? Punya orang beri nama.
2: The Real Talk Zone.
1: Ivige midiyai Siuna ge datta Mariam Siana ge adu ten varagina wahangata ke bunedi fikanne ge hamar angalang e bunedi ha sasharwa nahar ka umi team kuluni to furtama join kuri deha sasharwa nahar ko badatta ge wahangata ka ki ke bunedani
4: var bada thank you e the supportive wat e do then edin nase abadas kabu kran den abadas tigota supportive ko hunnache
1: datta sifa kurani ki hine
4: ani ham bunanya Shiu kome kamega bunyas kodden. Varan no kodden honan.
1: Huriha kamega vis tattagi faratung e
4: support. Ade.
1: Deng Aila gehe memberu kihine vani. Mi Shiu futubola kule tiwe mikama medu Aila gehe mihun kiha ufawa kame mi.
4: Support iwe deng anehe eka kulung kule tang ehe nufenna te eka lawa kanu dekewe deka datta balane kome mechengi nasdo ehe.
1: Dandang ada support kura.
4: Iya.
1: Eh, warab bodu support itu, tapi faratun dibe. Then, gege eh, mi aila ka uleta kuli var kule, evis daire kung kuli var kule, evis farate.
4: ಆಯ್ಲಾಗ ಮಿಹಾರೋ ಕೊಕ್ಕೊ ಮ್ಯಾರೋ ಕುಳೆ ಮುಂ ಅಣ್ಣ ಮುಂ ಅಣ್ಣನಿದೋ ರಗಳ ವರ ಅಮ್ಮ ಕೊಕ್ಕವ ಸ್ವರ ಸಪೋರ್ಟಿವ್ ಬಂದು
1: ಕೀನೆ ವಣಿ ಕೊಕ್ಕೊಗೆ ಕುಳುಮ ದೇತಿರೆ ದೇಖೆ ವಣಿ ಕೀ
4: ವರ ಹಿಂಗ ಮಜೆ ಅಮ್ಮ ಲೈಕ್ ಬುಣಾಣ ಅಮ್ಮ ಫ್ಯೂಚರ್ ಇದೋ
1: ಅಮ್ಮ ಫುಟ್ಬಾಲ್
4: ಯಾ ಫುಟ್ ಸೆಲ್ವಸ್ ಫುಟ್ಬಾಲ್ ವೆಸ್ ದೆಬಾವೆಸ್ ಅಮ್ಮ
1: ದೆನ್ ಹಮ ಕೊಮ್ಮೆ ಕಮಕು ಬುಣ್ಯ ಸಿಯುವೆಸ್ ಕೊದ್ದೇ ಎ ವರ ಸಪೋರ್ಟಿವ್ ವೆ ಸಿಯುವೆಸ್ ದೆನ್ ಹಾಸ ಮೆಸೇಜ್ ವೆಸ್ ತಿಬಿಗೆ ಗೊಸಿ ಸಿಯುವ ಎಮ ಕೊ ಬಾಣಕ ಸಿಂಗ ಲವೆ ಕದ ಮಿ ಫಹರ್ ಕೊನ್ ಲವೆ ಜಹಾನಿ
4: ದೇ ಹಾಸ ಶೇಕ್ ಸಾಫ್ ಚಾಂಪಿಯನ್ಶಿಪ್ ನ ಗಾಲಗೆ ಗಸ್ ಗೌಮಿ ಟೀಮ್ ಎಲವ ಜಹಾಲ್ ದಿನ ಮರಂಗಳು
1: ಹಾಸ ಕೊಲ್ಲ ನೆ ವೆಸ್ ಫರಾತ ಕ
4: ಹೊರಿ ಹಾ ಕೊಳವರು ಗೆ ಉಳೆ
1: ಹೊರಿ ಹಾ ಫರಾತ ಕ ಎಹಮ ಲವ ಜಹಾಲ್ ದೇನ ದಿ ರೇ ಸಪೋರ್ಟ್